नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 537.6 meters तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 6 जून इसवीसन 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झालेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे, राग भैरव बहार.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा आणि मुख्य गायक होते रामदास कामत. भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत मंगलप्रभाती या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

गोविंद पोवळे आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं श्रीधर भास्कर वेर्णेकर यांचं आणि संगीत दिलं होतं यशवंत देवी यांनी.

समूह स्वरातलं हे गीत होतं आनंदराव टेकाडे यांचं, संगीत कानू घोष. याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. आता ऐकूया जगूया आनंदी. श्रोते हो, इतरांचं जगणं आनंदी व्हावं यासाठी स्वतःच्या आयुष्याची आहुती देणारे युगपुरुष ठरतात. याच मालिकेतलं अग्रक्रमांचं एक नाव छत्रपती शिवाजी महाराज. दिनांक 6 जून 1674 श्री शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. 4 पातशाह्या इंग्रज, पोर्तुगीज, डच उरावर भाले रोवून उभे असताना शिवाजी महाराज छत्रपती झाले. गोष्ट असामान्य झाली. केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड भारताचं स्फूर्तिस्थान श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज. श्रोते हो, ज्या एका घटनेनं केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा इतिहास बदलला, ती घटना म्हणजे 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक.

0: आपण ऐकला कार्यक्रम जगूया आनंदी. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं. कालचं कमाल तापमान कुलाब आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी सारखंच नोंदवलं गेलं. प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस किमान तापमान. कुलाबा 28, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा उपलब्ध नाही, सांताक्रूजची नोंद आहे 77%. आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल. काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरण उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमान 35, किमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरच्या मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. सोमालियाची किनारपट्टी तसंच नैऋत्य अरबी समुद्रात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी. मंजिष्ठ या औषधी वनस्पतीची लागवड. 7:15 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य भाग दुसरा. तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी. परिसर सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 जैविक तालबद्धता भाग दुसरा. लेखिका कौमुदी जमखिंडीकर. सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. साहित्य ते सिनेमा या मालेत साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखोलास. सकाळी 7:40 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 27 सकाळी 9:00 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 स्वरांजली. कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप. संगीतकार आशुतोष कुलकर्णी आणि गायक आहेत सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:00 प्लास्टिक मुक्त देशासाठी सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची मुलाखत. दुपारी 12:45 निरंतर स्वरलहरी लोककला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी 1:40 कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. युववाणी संध्याकाळी 5:30 युवा मार्गदर्शन या सदरात 12वीनंतर कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी प्राध्यापक निलेश सदार यांचं मार्गदर्शन. संस्कृत वाणी संध्याकाळी 6:30 पर्यावरण आणि मानव याविषयी रेखा मेंदुरवार यांचं संस्कृतमधून भाषण आणि जयश्री बोरकुटे यांचं संस्कृतमधून भाषण विषय विद्यार्थी आणि पर्यावरण. वृत्तविशेष 7:15 माझा आवार माझं शिवार. शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश गांगुर्डे यांचं गायन. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 विवेक नवरे यांचं सरोदवादन राग नटभैरव. नलिनी दिनेश यांचं कर्नाटकी शैलीतील गायन. दुपारी 2:30 राग सरस्वती आणि शंकराभरणम. मंगला वैद्यनाथन यांचं कर्नाटकी शैलीतील व्हायोलिनवादन राग चारुकेशी सारंगा सिंधू नाम क्रिया. संध्याकाळी 5:02 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया मंजिष्ठ या औषधी वनस्पतीची लागवड याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मंजिष्ठ ही एक बहुवार्षिक वेल असून जंगलात झाडावरून खाली लोंबकळताना पाहायला मिळते. खोड लवचिक, चौधारी आणि पेऱ्यावर फुगीर असतं. प्रत्येक जोडावर चार पानांचं मंडल असतं. चार पानापैकी दोन पानं मोठी आणि दोन लहान असतात. पानं खडबडीत, त्रिकोणी आणि लांब दांड्याची असतात. पानांच्या देठावर, शिरावर आणि कडांवर काटेरी लव असते. फुलं हिरव्या रंगाची आणि लहान असतात. फळं वाटोळी, चकचकीत, पिकल्यावर किरमिजी काळसर रंगाची आणि आतमध्ये लाल रंगाचं एकच बी असतं. या झाडाची मुळं मांसल असतात. सर्व प्रकारची जमीन आणि हवामान या पिकाला उपयुक्त असतं. थोडा जास्त पाऊस आणि जास्त आर्द्रता या पिकास चांगली मानवते. मंजिष्ठाची लागवड बियाण्यापासून तसंच मुख्य मुळांपासून निघणाऱ्या फुटव्यांपासून करतात. जून महिन्यात 2x2 मीटर अंतरावर 30x30x60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. या खड्ड्यामध्ये अर्धा गमेलं शेणखत, कुजलेला पालापाचोळा आणि बारीक माती भरावी. जून महिन्यात बी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये लावावं. 6 ते 8 दिवसांनी बी अंकुरण होतं. गरजेप्रमाणे त्याला पाणी द्यावं. जुलै महिन्याच्या शेवटी रोपं शेतामध्ये पुनर्लागवडीसाठी तयार झालेली असतात. वेलवर्गीय वनस्पती असल्यामुळे मांडव तयार करून आधार द्यावा. झाडाला फळं धरल्यावर पक्व झालेली पानं तोडून सावलीमध्ये वाळवावी. फळं पिकल्यानंतर त्याची काढणी करावी.

0: मध्ये मंजिष्ठिन हे ग्लुकोसाइड मुख्य घटक असतात. याशिवाय रुबिन, रुबीआयडीन, रुबीरिथ्रिक ॲसिड, परपुरिन, एलिझारिन हे अल्कोलाइट्स आणि प्युडोपरफुरिन हे संत्र्याच्या रंगाचं आणि झॅथोपरपुरिन हे पिवळ्या रंगाचं रंगद्रव्य असतं. मंजिष्ठाच्या पानांचा उपयोग कावीळ, कातडीवरील काळे डाग, सूज, घामाचं प्रमाण कमी करण्यासाठी औषधी निर्मितीमध्ये होतो. बी आणि मुळांचा उपयोग चेहऱ्यावर, त्वचेवर लेप देण्यासाठी, जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी, त्वचारोग अशा अनेक विकारावरील औषध निर्मितीसाठी होतो.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण मंजिष्ठ या औषधी वनस्पतीची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. माहितीचं वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोते हो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आज संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. 7:15 या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. न्यूमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचाविकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर

0: महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे, हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत. त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं. त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कूजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या, खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शेरीशाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर

0: मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
1: श्रुती, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ज्यांच्या चित्रपट निर्मितीचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हता, ते पाहणाऱ्यांचे प्रबोधन करावे हाच प्रामुख्याने होता. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित भालजी पेंढारकरांचे चित्रपट हे व्याख्यान देणारे नव्हते, तर रंजनाच्या सामुग्रीने भरपूर होते. ऐतिहासिक नायक नायिका सचोटीने राबणारी माणसं त्यांच्या दृष्टीने नितांत सुंदर असल्याने हे विषय त्यांच्या चित्रपटाचा भाग असत. देव देश आणि धर्म यासाठी त्यांनी आपल्या विचारसरणीचे चित्रपट तयार केले. त्यांच्याबद्दल मी का लिहिते, कारण त्यांच्या चित्रपटातील कथा पटकथा ह्या भालजी पेंढारकरांच्याच असत. त्यातील एका निखालस लोभस विषयावरचा चित्रपट साधी माणसं, आजच्या ग्लॅमरच्या जगात जिथे तोकडे कपडे, किमती गाड्या, विदेशातील शूटिंग हेच प्रेक्षकांना खेचून आणण्याचा हुकमी हक्क असतो, त्या प्रेक्षकांना मेकअप न केलेल्या तरीही देखण्या दिसणाऱ्या नायिका, ऐरणीवरती काम करणारे नायक असलेले कथानक दाखवणं हे अवघडच. मुळात ऐरण हा काय प्रकार आहे असं विचारणारी झेन झेची ही पिढी, पण त्यांनाच हा चित्रपट दाखवला तर त्यांच्याही संवेदनांना हे जाणवेल त्यातील सौंदर्य. शंकर आणि पार्वती नावाप्रमाणेच एकमेकांना अनुरूप जोडतो. सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी काम केले. या दोघांच्या माध्यमातून भालजींना लोकांवरती जो संस्कार करायचा आहे तो नक्कीच होतो. मुळात त्यांची पात्रांची निवड, लोकेशनची जागा सारेच खूप काही बोलत असतं. साधं सरळ पतीपत्नींचं परस्परांवरती प्रगाढ प्रेम, एकमेकांकडे पाहणं, डोळ्यांनी बोलणं हे सारं मोठमोठ्या संवादाहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. सज्जन कष्ट करणारे अब्रूदार माणसं बेताच्या परिस्थितीत प्रेमाने संसार करत असतात. तिचा भाऊ आणि बहिणी सारीच एकमेकांना धरून असतात, कपट त्यांना स्पर्शतही नसतं. एका परिचित ट्रक ड्रायव्हरच्या शब्दावर विसंबून दोघे शहरात यायला तयार होतात. तिथले छक्के पंजे त्यांना ठाऊकच नसतात. इथे शेजार असतो दारुड्यांचा ड्रायव्हर छक्कनराव, याची पार्वतीवरती वाकडी नजर असते. तिला छेडायची एकही संधी तो सोडत नाही. तिचं त्याला टाळणं तसं जरब दाखवणारच असतं. तिची देहबोली स्वत्व दाखवणारी असते. या चित्रपटाचं बलस्थान

0: पात्रांची निवड आणि वास्तवदर्शी चित्रीकरण आहे. तसंच आनंदघर म्हणजे लता मंगेशकर यांनी दिलेलं संगीतातूनच आहे. माळ्याच्या मळ्या मंदी, ऐरडीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, दिस मागून दिस टळला, नको देवराया अंत पाहू, अशी एकाहून एक सुंदर गाणी मनाला भूल घालतं. छक्कणराव या दोघांचा मुग्ध परिणय पाहत असतो. त्यांना उद्ध्वस्त करायचं त्याने ठरवलेलंच असतं. शंकरला चांगली नोकरी मिळते, छक्करराव जाळं पक्क करत असतो. शंकरवरती चोरीचा आळ येतो, त्याला पकडून नेलं जातं. दोघांचा संसार विस्कटून जातो. शंकर तुरुंगात असताना छक्करराव संधी साधतो. तिची बाजू मांडणारा वकील म्हणतो, ह्या अब्रूदार स्त्रीने आपल्या अब्रूवर हात घालणाऱ्यावरती प्रतिहल्ला करून त्याला मारलं हे बरोबरच केलं, नाहीतर गरिबांना सौंदर्य हा शापच ठरेल. जज म्हणतो, कायदा असा हातात नसतो घ्यायचा. त्यावरती उसळून म्हणते, वा रे वा, हा तर जुलूमच झाला. कायदा मारू देत नाही आणि गुंड जगू देत नाहीत.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सूरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली। सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज, यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली। मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार

0: वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातल्या झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बस स्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं, सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं, सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महा डीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी.

0: सात वाजून 25 मिनिटं होत आहेत आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो

0: आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ऍक्शन हा या वर्षीचा एक महत्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
1: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
0: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवत आहेत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवत आहेत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसत आहेत. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत, आत्ता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये, त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून, तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली, तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
1: हो, खरंय मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: नद्या किंवा पाण्याचे स्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था, म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते, किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या, जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला, तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो, निश्चितच. मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसतंय आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत, पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करतायत, परीक्षा देतायत, तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणवून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठे हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न्स असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय. तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरं आहे मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरीबॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही आणि तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल

0: ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्यांनो नमस्कार.
2: विक्रम, आज जी केस फाईल आहे माझ्या समोर, त्यांचं वय आहे 50 वर्ष आणि वजन आहे 108.200. तुझ्याकडे जेव्हा ते जॉईन झाले, तुझ्याकडे आल्यानंतरचा रिझल्ट आहे 5 महिन्यात 16 किलो वेट लॉस, म्हणजे 91.800 हे त्यांचं आजचं वजन आहे.
3: येस. आता अजय सरांची केस जर का डिस्कस करायची झाली, असं की ओबेसिटी ही पहिल्यापासूनच होती, तर ते मला म्हणले की 85 खालती त्यांचं वजन हे कधीच नव्हतं, म्हणजे कॉलेज डेज पासून आजपर्यंत वजन त्यांचं 85 खालती नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड खवई आहे. त्यातल्यात मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, म्हणलं तुम्ही दिवसाभरात बाहेरच खाता तेव्हा कधी खाता, तर ते म्हणले संध्याकाळी 4 ते 7 मी बाहेर पडून काही ना काहीतरी बाहेर खाऊन येतो. तर 4 ते 7 माणूस जाऊन काय खाणार, तर सामोसा वडापाव भजी वगैरे असंच खातो आपण. आणि सर्वात मेन म्हणजे व्यायामाचा अभाव. म्हणजे सकाळी सकाळी अर्धा तास चालायला जायचंय, पण मी नेहमीच असं सांगत असतो की फक्त चालायला जाणं हा पूर्ण व्यायाम नाही, त्यात सगळे फॅक्टर्स कव्हर झाले पाहिजेत. म्हणजे कार्डिओ वॅस्क्युलर ट्रेनिंग, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, हे तिन्ही जर जेव्हा तुमच्या व्यायामामध्ये कव्हर होतात तर तेव्हा त्याला संपूर्ण एक्सरसाइज असं आपण म्हणतो. तर अजय सर त्यातलं फक्त अर्धा तास चालायला जायचंय. आणि रिसेंटली काय झालं की डायबिटीज बरेच वर्ष आहे, पण रिसेंटली असं झालं की मेडिकल चेकअप केला तेव्हा त्यांचं HbA1c 8.2 असं आलं, म्हणजे सबस्टॅन्शियली हाय असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं. आणि डायबिटीजच्या गोळ्या ह्या ऑलरेडी चालू होत्या, म्हणजे याचा अर्थ असा की त्यांचा डायबिटीज अजिबातच कंट्रोलमध्ये राहत नव्हता आणि शुगर ही वाढतच चालली होती. आता त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना दोन बेसिकली ऑप्शन्स दिले होते की तुम्ही पहिली गोष्ट एक तर लाईफस्टाईल चेंज करा, वजन कमी करून व्यायामाच्या मागे लागा, थोडा खाण्यावरती कंट्रोल वगैरे या सगळ्या गोष्टी करा, परत महिन्याभरानी पाहिजे HbA1c करा, थोडंसं जरी कमी झालं तरी मी तुमच्या गोळ्यांची पोटेन्सी वाढवणार नाही, आणि नाही तर दुसरा ऑप्शन म्हणजे गोळ्या तुम्हाला वाढवाव्याच लागतील. आता ह्याच्यामध्ये असं झालं की गेले 6 महिने त्यांचे गुडघे पण वजनामुळे दुखायला लागले होते. आणि ऑफकोर्स आपला रेडिओचा प्रोग्राम त्यांच्या मिसेस गेले 2 ते 3 महिने ऐकत होत्या, त्यामुळे त्यांच्या मिस्टरांना म्हणजे अजय सरांना त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही जाऊन एकदा चौकशी करून या, म्हणून ते आपल्याकडे येऊन जॉईन झाले. ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी गोष्ट सांगितलेली मी त्यांना तीच परत समजावून सांगितली. म्हणलं सर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला व्यायाम हा करावाच लागेल, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं HbA1c 8.5 आहे जे सबस्टॅन्शियली हाय, हे जे लाईफस्टाईल चेंजेस आपण ज्याची चर्चा करतोय म्हटलं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळचं बाहेरचं खाणं बंद करावं लागेल, दुसरी गोष्ट व्यायाम करायला लागेल, आणि म्हटलं तिसरी गोष्ट वेळच्या वेळेस झोपून वेळच्या वेळेस उठावं लागेल. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही कन्सिस्टंटली म्हणलं कमीत कमी वर्षभर करायला तयार असाल तरच म्हणलं तुम्ही ह्या ऑप्शन सिलेक्ट करा. तर ते म्हणले ऑफकोर्स आता रिसेंटली गुडघेदुखी पण चालू झाली आहे, गोळ्या पण वाढत आहेत, आणि ऑफकोर्स आपल्याला माहितीये की एका पॉईंट नंतर गोळ्या वाढवत नाहीत मग इन्सुलिन वरती जावं लागतं, आणि ते त्यांना माहिती असल्यामुळे ते तयार होते. आता मी जे त्यांना

0: HbA1c हे 8.2 वरनं 5.5 ला आज
1: ग्रेट
0: आलेलं आहे.
1: ग्रेट.
0: ह्याच्यामध्ये कुठलीही गोळ्या औषधं न घेता किंवा बाहेरचे कुठलेही प्रॉडक्ट्स न वापरता नॉर्मल घरचं डाएट करून हा त्यांचा आज रिझल्ट आहे. आणि ऑफकोर्स ते खुश आहेत आणि वजन तर त्यांना बरंच कमी करायचं आहे अजून,
1: ते होत राहील,
0: ते होत राहील.
1: या केस बरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता आपला रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच आता कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक बँक ऑफ महाराष्ट्र जवळ कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011325000. तसंच हा नंबर एंगेज लागल्यास व्हॉट्सअप वरती फक्त हाय असा मेसेज टाईप करून या नंबरला पाठवा. नंबर पुन्हा एकदा 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. भावधारा
3: सूचना ह्या कार्यक्रम

गीतरचना बहिणाबाई चौधरी यांची होती, गायिका उत्तरा केळकर आणि संगीत होतं यशवंत देव यांचं.

वसंत निनावे यांची गीतरचना आपण ऐकली. मन्ना डे यांनी गायली होती आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांक

अंकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं.
गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला, त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं, रंजना जोगळेकर यांनी गायलं होतं भावधारा. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

यशवंत देव यांचं गीत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलं होतं, संगीत कानू घोष यांचं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. सकाळचं

0: संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाजमाध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, एलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमवशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मौसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: थार रेगिस्तान जैसे रेगिस्तानी इलाकों का नाम सुना है, किंतु मन का रेगिस्तान प्यासा हो यह तो संभव है. लेकिन एक तो रेगिस्तान वैसे ही सूखा, दूसरे सूखे में और सूखा. बात कुछ समझ में नहीं आई भाई. जहां सूखा होता है वहां भूख प्यास के लिए धरती ही नहीं, अभी तो हर जीव ही एक बूंद के लिए तरसते हैं. लेकिन अब भी ये तो कहावत प्रचलित है कि जहां कोई नहीं वहां रेड़ का ही पेट प्रधान हो जाया करता है. फिर भी क्या बात है, बहुत गहरे में चले गए आप तो. देखिए, हम जब हमारा मन रेगिस्तान हो जाता है यानी सूखा हो जाता है तो हम मिठास को तरसते हैं, एक बूंद मिल जाए, प्यार की एक बूंद, पानी की एक बूंद जिसे हम कह सकते हैं, और वो बूंद हमें सुरीला सफर में मिल रही है ना। हम भले ही हमारा मन रेगिस्तान है लेकिन आपकी प्यार की बूंद, या यूं कहें कि हमारी तरफ से जो आपको प्यार मिल रहा है वो बूंद काफी नहीं है क्या हमारे जीने के लिए? सोचिएगा। एक श्रोता लिखते हैं कि देर लगी आने में तुमको, शुक्र है फिर भी आए तो। अरे आना तो था ही, आप कहें और हम ना आए ऐसे तो हालात नहीं। मैं एक श्रोता लिखते हैं कि बहुत ही सुंदर पोस्ट है आपकी, और एक श्रोता लिखते हैं कि विशेष रूप से ये कहना है मुझे कि कल शाम को 5:30 बजे से रात 9:30 बजे तक आपने बहुत मस्त गीत सुनवाए। अच्छा, कल आप सुन रही थी? बहुत आभार और शुक्रिया आप सबकी अथक मेहनत को सलाम। बहुत शुक्रिया आपको भी कि आप भी तन मन धन लगाकर हमें सुनते हैं। वहीं एक श्रोता लिखते हैं कि आज छोटी सी इबारत और अच्छा अंदाज आपने दे दिया रे शब्द के गाने, अब ये सोचने में ज्यादा मेहनत ना करनी पड़े शायद, पर आप हैं तो हम लोग तुक्का लगाना बेकार ही मानेंगे। आप कहां कहां से अनसुने गाने खोज खोज के लाती हैं, हम लोग अवाक रह जाते हैं। आपको पसंद है यही हमारे लिए काफी है। वहीं एक श्रोता लिखते हैं कि आज का ये कार्यक्रम तो दिलचस्प पहेली जैसा लग रहा है। आपके संकेत के अनुसार आज के सभी गीतों में रे शब्द का प्रयोग हुआ है। हिंदी गीतों में रे बहुत ही आम है इसलिए कई संभावनाएं हो सकती हैं। आपने बहुत सारे गीत लिखे हैं, मन रे तू काहे ना पिए, धीर धरे, ओरे पिया, रे कबीरा, नैना रे, सजन रे, चलत मुसाफिर, मोहलिया रे। क्या बात है, बहुत खूब। मुझे लगता है कि आपकी इबारत का मुख्य संदेश गीतों से भी ज्यादा महत्वपूर्ण है। जब मन उदास हो, जीवन में आशा की छोटी सी किरण तलाशनी हो, सूरज का उदाहरण देकर आपने ही बताया कि जीवन का सार संघर्ष के बावजूद प्रकाश बांटना है। बिल्कुल। आप लोगों के विचार लगातार हम तक पहुंच रहे हैं लेकिन क्या करें, समय का ध्यान भी हमें रखना होता है। बहुत सुंदर विचार आपने लिखे हैं, मन का रेगिस्तान भी एक दिन खिल जाएगा, सब्र की बारिश से हर

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रेयस अय्यर भारतीय टी20 संघाचा नवा कर्णधार। वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड। सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला। आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल। देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत। यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता, मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले। त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे। याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला। नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
0: किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला। 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले। स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना

मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे। यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला। राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे। याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत। बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत। कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली। याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं। गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता। 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे। यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले। कॉक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली। नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे। या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत। परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे। दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे। इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल। सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे। तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल। डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे। 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय

संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत होता विविध भारती वाहिनीचं प्रसारण. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ 1948 अर्थात 6 जून 2026. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या आपल्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं स्वागत करतो. मी सचिन दर्पे. श्रोते हो, जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 सुवर्ण स्वर, हर्ष नकाशे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला आपण ऐकू शकाल. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत. 6:30 भक्तिगीतांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. दरम्यान 6:25 उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार आपण ऐकू शकाल. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर 7:10 रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 होत आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, हिंदी सिनेसृष्टीतील गीतकार पटकथा लेखक राजेंद्र कृष्ण यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्या गीतांचा आज आपण आस्वाद घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया पडोसन या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत राहुल देव बर्मन यांचं, स्वर लता मंगेशकर यांचा आणि आशा भोसले यांचा.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, राजेंद्र कृष्ण यांनी 1940 ते 1980 या काळात अनेक चित्रपटांसाठी गीत रचना केली. त्यांना खानदन या चित्रपटातील तुम ही मेरे मंदिर तुम ही मेरी पूजा या गाण्यासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला. याबरोबरच ऐकूया पुढचं गाणं, महम्मद रफी यांचा स्वर. चित्रपट आहे एक कळी मुस्कुराई. गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीत मदन मोहन यांचं.

एक कली मुस्काई या चित्रपटातलं मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत महम्मद रफी यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, सुवर्ण स्वर हर्ष नकाशे यांची निलेश कारेकरी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज सायंकाळी 5:30 मिनिटांनी आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके.

0: रिक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचा साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा आपली संस्कृती आपली बोली लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा ताल लयींचा संस्कृतीचा सुरेल लोकवारसा लावणीची थिरकती चाल फुगडीची लय पोवाड्याचा जोश गोंधळ गीतांची रंगत संगत लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, राजेंद्र कृष्ण यांनी हिंदी गाण्यांबरोबरच इतर 15 भाषांमध्ये देखील गाणी लिहिली आहेत. त्यांची लेखनशैली म्हणजे उर्दू शब्द कटाक्षाने टाळलेले दिसतात. त्यांची गाणी सहज श्रोत्यांच्या पसंतीला उतरलेली दिसून येतात. ऐकूया पुढील गाणं. शादी या चित्रपटातलं, संगीत चित्रगुप्त यांचं, गायक स्वर लता मंगेशकर यांचा.

आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आपण आस्वाद घेत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं खानदान या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी. श्रोत्या, हिंदी चित्रपटात यानंतर ऐकूया लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं इंतकाम या चित्रपटातलं गीत. गायक स्वर आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा.

0: लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगल स्वरातलं संजोग या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलात. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. ऐकूया सुवर्ण स्वर, हर्ष नकाशे यांची निलेश कारेकरी यांनी घेतलेली मुलाखत, भाग पहिला. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: श्रोते हो नमस्कार. मंडळी, स्वर म्हणजे केवळ आत्म्याचा संवाद, आणि जेव्हा हे स्वर एका तरुण साधकाच्या गळ्यातून उमटतात तेव्हा त्यातून एक नवी आशा आणि नवी ऊर्जा जन्माला येते. आजच्या कार्यक्रमात आपण एका अशाच तरुण प्रतिभेशी संवाद साधणार आहोत ज्यानं आपल्या सुरांच्या जादून विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोल्डन बॉय हा बहुमान पटकावलाय. रसिक हो, आज आपल्या सोबत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कोकणच्या मातीतील एक उमदा शास्त्रीय गायक हर्ष संजय नकाशे. शास्त्रीय संगीताचा वारसा समृद्धपणानं पुढे नेणारा कडक शिस्त, अविरत रियाज आणि सुरांवरील हुकूमत यामुळे आज हर्ष हे नाव सिंधुदुर्गाच्या संगीत क्षेत्रात आदरानं घेतलं जात आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण हर्ष यांचा सांगीतिक प्रवास उलगडणार आहोत आणि त्यांच्याच सुरांनी सजलेली एक छोटीशी मैफिलही अनुभवणार आहोत. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करूया हर्ष संजय नकाशे यांचं आणि ऐकूया त्यांचा सांगीतिक प्रवास. नमस्कार हर्ष.
2: नमस्कार सर.
1: हर्ष, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. गोल्डन बॉय हा किताब पटकावल्यानंतर नक्की काय भावना होत्या?
2: सर्वप्रथम गोल्डन बॉय हा जो किताब मला मिळाला ही खूप मोठी अचीवमेंट होती माझ्यासाठी, कारण युवा महोत्सव 2025 ह्या युथ फेस्टिवलमध्ये इंद्रधनुष्यच्या स्पर्धेत मी पार्टिसिपेट केलं होतं आणि मुंबई युनिव्हर्सिटीचं नेतृत्व मी करत होतो. तर ह्यामध्ये मी 6 इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं, त्यामध्ये इंडियन क्लासिकल वोकल, इंडियन ग्रुप सॉन्ग, वेस्टर्न ग्रुप सॉन्ग, इंडियन फोक ऑर्केस्ट्रा, नाट्यसंगीत आणि लाईट वोकल. तर ह्या इव्हेंट्समधून मला 5 इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि एका इव्हेंटमध्ये सिल्वर. सो ह्या इव्हेंट्स मिळून सगळे जे मेडल्स मला मिळाले त्याने मला गोल्डन बॉय ही ट्रॉफी मिळाली आणि खरंच ही खूप मोठी अचीवमेंट होती माझ्यासाठी. त्यासाठी आमचे सर होते, आमच्या कॉलेजच्या सरांनी पण खूप सपोर्ट केला, त्यांचे खूप खूप आभार.
1: हर्ष, तुझ्या गायनाची सुरुवात घरातूनच झाली की यासाठी काही विशेष प्रेरणा मिळाली? तुझा पहिला गुरु कोण?
2: माझी सुरुवात गायनाची मी 3रीत असताना मी क्लास जॉईन केला होता, बट तेव्हा असं होतं की घरात गाण्याचा काही वारसा नव्हता की घरी कोण गाणारे आहेत की वगैरे, पण माझे आजोबा वारकरी भजन करायचे आणि मी एकदा असंच एका स्कूलमध्ये फंक्शनमध्ये आमच्या गॅदरिंगमध्ये मी असंच एक गाणं गायलो होतो, गगन सदन तेजोमय, लता मंगेशकर यांचं. आणि माझ्या घरातले पण तेव्हा तिथे प्रेझेंट होते, माझे पप्पा, आत्या वगैरे सगळे, आणि त्यांनी माझा आवाज ऐकला आणि ते खूप खुश झाले. ते म्हणाले, अरे वा क्या बात आहे, खूप छान गातोय हर्ष. म्हणजे त्यांना अपेक्षा नव्हती की मी असं काहीतरी एवढा सुरात किंवा एकदम छान गाऊ शकतो. मग त्यांनी मला माझ्या पहिल्या गुरु विश्रांती कोंडे मॅडम त्यांच्याकडे त्यांनी मला क्लासेससाठी टाकलं. तिथून माझा मग सांगीतिक प्रवास सुरू झाला.
1: तुला कोणत्या प्रकारचे राग गायला जास्त आवडतात? तुझे आवडते गायक कोण आहेत आणि ज्यांच्याकडून तुला ही प्रेरणा मिळाली आहे?
2: तसं तर म्हणायला गेलं तर खूप राग आहेत जे माझ्या आवडीचे आहेत, पण मला असे शांत, शृंगार, भक्ती रसाचे राग खूप आवडतात. त्यामध्ये उदाहरणार्थ गोरख कल्याण रात्रीचा राग आहे, रात्रीच्या प्रहरी गायला जाणारा राग आहे. त्यानंतर कलावती आहे, बागेश्री आहे, असे अनेक राग मला आवडतात.
1: रसिक हो, भारतीय शास्त्रीय संगीतातील खमाज थाटातील एक अत्यंत रंजक आणि मधुर राग म्हणजेच रागेश्री. या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात निषाद आणि गंधार हे स्वर कोमल असतात जे या रागाला एक वेगळीच खोली आणि शांत भाव प्राप्त करतायत. ऐकूया हर्ष याच्या आवाजातील या रागाचं शास्त्रीय गायन.

0: शास्त्रीय संगीताची आवड आजच्या पिढीमध्ये कमी होत असताना तू या क्षेत्राकडे कसा काय वळालास?
1: त्याचं पूर्ण क्रेडिट माझ्या बाबांना जातं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की मी गाऊ शकतो, माझ्यात तेवढे गट्स आहेत. कारण जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला ऐकलं तेव्हा त्यांना असं वाटलं की ते एकदम शॉक झाले की हर्षू आपला असा गाऊ शकतो. आत्ताच्या पिढीच्या मुलांना मी हेच सांगेन की तुम्हाला जर एखादं तुम्हाला ज्यात करिअर करायचं आहे ती गोष्ट तुम्ही निवडून जर त्या
0: पुढे गेलात
1: तर तुम्ही नक्कीच यशस्वी. आणि बाबांचे आभार यासाठी की त्यांनी मला वेळीच त्यांच्या लक्षात आलं की ह्याला आवड दिसते गाण्याच्या ह्याच्यामध्ये, सो आपण त्याला लगेच शास्त्रीय संगीताच्या क्लासेसला टाकूया.
0: म्हणजे पारंपरिक भजनाचा आसपास जरी वारसा असला तरी आपण शास्त्रीय संगीताकडे वळावं अशी पप्पांची इच्छा होती. शास्त्रीय गायनामध्ये गुरु शिष्य परंपरेला खूप महत्व आहे.
1: करेक्ट.
0: तुझं शिक्षण कोणत्या घराण्याच्या पद्धतीनं सुरू आहे?
1: सध्या मी पंडित संजीव अभ्यंकर मेवाती घराण्याचे गायक आहेत त्यांच्याकडे माझं सध्या शिक्षण सुरू आहे.
0: हा, मग सरांकडे जाण्याचा प्रवास कसा होता?
1: हा, तो खूपच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा मॅडमकडचं शिक्षण माझं पूर्ण झालं, 13 वर्ष मी मॅडमकडे संगीत साधना केली, त्याच्यानंतर मॅडमांनी मला असं सांगितलं की हर्ष तू आत्ता मोठ्या गुरूंकडे जावंस अशी माझी इच्छा आहे. कारण ॲज अ फिमेल सिंगर मी तुला कायमस्वरूपी माझ्याकडे ठेवू शकत नाही.
0: बरोबर.
1: तुला एखाद्या मेल सिंगर किंवा मेल गुरु यांचंच तुला मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तर संजूदादांची एक सिनियर डिसायपल आहे मुग्धा गावकर, मुग्धाताई, ती कणकवलीत बरेचदा तिचे कॉन्सर्ट्स वगैरे झाले होते. तर तिच्या थ्रू मी संजूदादांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला आणि त्यांना मी माझ्या बाबांनी आणि मी मिळून दोघांनी आम्ही त्यांना फोन केला की सर आम्हाला असं शिकायची इच्छा आहे.
0: बरं.
1: तर माझ्या मुलाला तुमच्याकडे शिकायचं आहे तर त्यासाठी आम्ही काय करू शकतो? तर ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही त्याचं एक रेकॉर्डिंग पाठवा, मग मी बघेन की. आणि त्यांचं असं की ऑडिशन बेसिसवरतीच ते सिलेक्ट करतात.
0: बरोबर.
1: आणि त्यांनी मला सांगितलं की तुला जे येतं ते तू 15 मिनिटं रेकॉर्ड करून मला पाठव. तर मी त्यांना राग कलावतीची एक बंदिश, बडा ख्याल आणि छोटा ख्याल हे रेकॉर्ड करून मी त्यांना पाठवलं त्यांच्या ईमेल आयडीवरती. त्यांनी मला असं सांगितलं होतं की मी तुला 2-3 दिवसात फीडबॅक देतो की मी तुला ॲज अ शिष्य म्हणून मी तुला घेणार आहे की नाही. त्याच्यानंतर जवळजवळ 1 आठवडा झाला त्यांचं काहीच रिप्लाय आला नाही आणि मी खूप टेन्स्ड होतो की कारण मला शिकायचं तर त्यांच्याकडेच होतं. ह्याचं मला खूप हे होतं की मी पप्पांना पण सांगितलं पप्पा मी जर शिकेन तर फक्त पंडित संजीव अभ्यंकर यांच्याकडेच, बाकी मला कोणाकडे शिकायची इच्छा नाही आहे. कारण त्यांची गायकी आणि माझी जी गायकी आहे तो थोडा वॉइस,
0: हा
1: टोन जो आहे तो थोडा आमचा तसा मॅच होणार आहे. आणि मी बरेचदा जेव्हा मी मुंबईपासून जेव्हा प्रोग्राम्स केलेले तेव्हा अनेक लोक मला विचारायचे तू पंडित संजीव अभ्यंकरचा शिष्य आहेस का, कारण तुमच्या आवाजामध्ये साम्य दिसतंय. तर तेव्हापासून मी त्यांची गायकी ऐकत आलो आणि त्यांची गायकी मला खूप भावली. म्हटलं आपण जर जायचं तर ह्यांच्याकडेच. आणि जवळजवळ 1-1.5 आठवड्यानंतर त्यांचा माझ्या बाबांना फोन आला की हर्षला तुम्ही पाठवा, पुढच्या बुधवारपासून मी त्याला शिष्य म्हणून घ्यायला तयार आहे. सो मी आत्ता दर बुधवारी क्लासला जातो पुण्यात, मी मंगळवारी निघतो आणि मग क्लास झाला की परत त्याच दिवशी बसतो आणि गुरुवारी सकाळी मग गावी येतो. असं माझं आता 3 वर्ष कंटिन्युअस चालू आहे हा प्रवास.
0: श्रोते हो, कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही गणाधीशाच्या स्मरणानं होते. हर्षा सुरांनी नटलेलं हे गणेशतवण शहाणा, कानडा रागातील राजस्थाट आणि दुर्गा रागातील प्रसन्नता यांचा सुरेख संगम या रचनेत साधलाय. या रचनेतून गणेशाचं रूप आपल्याला अनुभवायला मिळेल. ऐकूया तेच गीत.

0: एक गायक म्हटलं की त्याला फार शिस्तीत आपलं जीवन सगळं आखावं लागतं. तर एक शास्त्रीय गायक म्हणून तुझा दैनंदिन रियाज कसा असतो गळ्याच्या तयारीसाठी? तू काही खास पथ्य वगैरे पाळतोस का?
1: ऍक्च्युली रियाज असं म्हटलं की सुरुवातीला जेव्हा मी मॅडमकडे होतो तेव्हा सूर मला माहीत होता. तेव्हा मी काळी पाच बी फ्लॅट ह्या स्केलला गायचो, कारण तेव्हा आपला व्हॉइस चेंज झालेला नसतो. तेव्हा मी जेव्हा सुरुवात केली शिकायला तेव्हा मॅडमनी मला एक स्पेसिफिक रियाज दिलेला की ओंकार साधना करायची, मकार साधना, सा म्हणजे षडजाचा रियाज. सो हा मी कंटिन्यू ठेवला जवळजवळ 3-4 वर्ष. प्लस मॅडम मला त्यांच्या पद्धतीने जे राग त्यांनी शिकले होते त्यांच्या गुरूंकडून ते मग ते मला शिकवायचे. मग 1-to-1 ते मला त्यांच्या घरी शिकवायचे. म्हणजे मी जेव्हा तराळ्यात स्वीटलँड कॉन्व्हेंट स्कूल म्हणून आहे तिथे मी होतो, तिथून मी त्यांच्याकडे जायचो आणि ते मला जवळजवळ 2.5 ते 3 तास मला एकट्याला शिकवायचे. त्यामध्ये मग राग, अलंकार, रागांचे आलाप, त्याच्या ताना, बंदिशी, तराणी असे नवीन नवीन

0: टाईमही संध्याकाळी गातो. सो हा माझा डेली रियाज असा चालू असतो.
1: आणि का शास्त्रीय गायकाला ही सगळी पथ्य पाळावीच लागतात.
0: नक्कीच.
1: हर्ष, विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुवर्णपदक मिळवण्यापर्यंतचा प्रवास किती आव्हानात्मक होता आणि त्यासाठी काही खास तयारी करावी लागली होती का तुला?
0: याची सुरुवात झाली फर्स्ट इयरपासून. ट्वेल्थ पास मी जेव्हा झालो तेव्हा मी बघत होतो की मला चांगलं कॉलेज आर्टसाठी, कारण मी म्युझिक
1: कॉलेज चॉईस करणं होतं,
0: कारण मी म्युझिकमध्येच करत होतो आणि करिअर पण ह्यातच करायचं आहे म्हटल्यावरती आर्ट्स फील्ड माझ्यासाठी बेस्ट
1: बेस्ट होतं.
0: सो रावराणे सर जे आहेत, संजय रावराणे, त्यांच्याशी माझ्या काकांनी सुधीर नकाशे यांनी कॉन्टॅक्ट केलेला की हर्षला ॲडमिशन घ्यायचं आहे तुमच्या कॉलेजला, तर काय काय प्रोसिजर आहे? तर मग ते म्हणाले प्रोसिजर काय नाही, तुम्ही हर्षला पाठवा पण त्याचं ॲडमिशन करून घेऊ. तर ॲडमिशन वगैरे झालं, सगळं झालं फर्स्ट इयर. पण युथ फेस्टिवल जे काय असतं ते मला निलेश कारेकर सर, बेटकर सर, राडे सर यांनी मला सपोर्ट केला की हर्ष तू युथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट कर. आणि मी फर्स्ट इयरला पार्टिसिपेट केलं युथ फेस्टिवल आणि माझे दोनच तीन इव्हेंट्स ठरलेले, एक म्हणजे क्लासिकल वोकल, नाट्यसंगीत आणि लाईट वोकल म्हणजे सुगम संगीत. सो फर्स्ट इयरला मी जेव्हा ॲडमिशन घेतलं SRM कुडाळ, तिथे
1: पहिला
0: झोनल्सला सिलेक्शन झालं माझं. मग युनिव्हर्सिटीला मी गेलो, मुंबई युनिव्हर्सिटीला, तिथे मी गोल्ड मेडल मिळवलं. आणि हे सलग तीन वर्ष आमच्या कॉलेजला माझ्या थ्रू गोल्ड मेडल्स मिळत होते. आणि ह्या वर्षी मी मग जे मी फक्त युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत करत होतो ते मी स्टेट लेवलला मी ट्राय केलं.
1: झोनलकडून पुढे गेलायस?
0: झोनलकडून पुढे गेलो आणि त्याच्यात मला गोल्डन बॉयची ती जी ट्रॉफी आहे ती मिळाली.
1: अरे वा. मंडळी, विठ्ठल भक्तीचा एक अलौकिक सोहळा म्हणजेच ही रचना. शहाणा रागाचा गांभीर्यपूर्ण विस्तार आणि पटदीप रागातील भावुक स्वरांच्या मदतीनं काय पुण्य केलं हे अभंगपद हर्षच्या आवाजात एक वेगळीच उंची गाठताना दिसते. ऐकूया ही रचना.

0: रसिकहो, सुरांचा हा प्रवास आता कुठे रंगायला सुरुवात झाली आहे. हर्ष नकाशे यांच्या सांगीतिक तालमीच्या आणि त्यांच्या गोल्डन बॉय होण्यामागच्या संघर्षाच्या अनेक गोष्टी अजून आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण वेळेच्या मर्यादेमुळे आजच्या या पहिल्या भागाला आपण इथेच थांबवत आहोत. हर्ष याच्या गायकीचा पुढचा पैलू आणि त्याच्या भविष्यातील स्वप्नांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं ही सिंधुदुर्ग नगरी केंद्र, FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, आताचा आपण सुवर्ण स्वर हर्ष नकाशे यांच्या निलेश कारकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सादर करते होते डॉक्टर दीपक ढमके. आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
2: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
3: कोणतंही कर्ज नाही, मोठं भांडवल नाही, पण जिद्द, गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर उभा राहिलाय यशस्वी प्रक्रिया उद्योग.
4: कोणताही व्यवसाय छोटा नसतो, मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर यश नक्की मिळेल.
3: सुकळवाड येथील उद्योजक हर्षल हिंदळेकर यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात आकाशवाणीच्या विशेष मुलाखतीत. संवादक निलेश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. फळ प्रक्रिया उद्योग, संघर्ष, प्रयोग आणि यशाची कहाणी, स्वप्नांना जोड उद्योगाची. नक्की ऐका सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर.
5: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर, तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर.

मुलाचा लग्न सोहळा चालू होता। कोंडाणा किल्ला घेण्याची घोर प्रतिज्ञा करून घर मांडवत तानाजीने एकच घोषणा केली, ऐका आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या या रायबाचे।

असताना जिच्या हातातील ढाल फुटून पडली. तानाजी कमरेचा शेला हाताला गुंडाळून त्यावर उदय भानूच्या तलवारीचे वार झेलीतच होता. हे वार झेलता झेलता

पळून जाऊन तरी सांगणार काय बाई कोला ही नामर्दाची चाल मोडा आणि तलवारी पदरून शत्रूला भिडा फिरा मागे फिरा

तर त्याला लाथ घालून उचलून कड्या खालती देईन फेकून सेवक म्हणता आणि पाय लावून पळता अरे तू

0: शाहीर पिराजी सरनाईक यांनी गायलेला पवाडा आत्ताच आपण ऐकलात. श्रोतेहो, या रचनेबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:26 झाले आहेत. ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. श्रोतेहो, उद्या आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि विशेष कार्यक्रम प्रसारित होतील. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. 9 ते 5:00 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, तर 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. 5 आमच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकाल. यात प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि हिंदी चित्रपट संगीत. 5:30 सुवर्ण स्वर, हर्ष नकाशे यांच्या निलेश कारीकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 जितेंद्र घोडगे सराफ प्रायोजित कार्यक्रम. 6:10 लोकसंगीत. 6:25 सोमवार दिनांक 8 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार आपण ऐकू शकाल. 6:30 भक्तिसंगीत. 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 7:15 अस्मिता वाहिनीचं प्रसारण. 9 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10 अस्मिता वाहिनीचे विविधरंगी कार्यक्रम प्रसारित होतील. 11:10 सभा समापन होईल. ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ऐकूया आजचा सुविचार. श्रोतेहो, यशस्वी होण्यासाठी बुद्धी लागते, पण हे यश टिकून ठेवण्यासाठी चिकाटी लागते.
1: कोणतंही कर्ज नाही, मोठं भांडवल नाही, पण जिद्द, गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर उभा राहिलाय यशस्वी प्रक्रिया उद्योग.
2: कोणताही व्यवसाय छोटा नसतो. मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर यश नक्की मिळेल.
1: सुकळवाड येथील उद्योजक हर्षल हिंदळेकर यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात आकाशवाणीच्या विशेष मुलाखतीत. संवादक निलेश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. फळ प्रक्रिया उद्योग, संघर्ष, प्रयोग आणि यशाची कहाणी, स्वप्नांना जोड उद्योगाची. नक्की ऐका सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपल्या

0: स्कीम च्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.
1: कोणतंही कर्ज नाही, मोठं भांडवल नाही, पण जिद्द, गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर उभा राहिलाय यशस्वी प्रक्रिया उद्योग.
2: कोणताही व्यवसाय छोटा नसतो, मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर यश नक्की मिळेल.
1: सुकळवाड येथील उद्योजक हर्षल हिंदळेकर यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात आकाशवाणीच्या विशेष मुलाखतीत. संवादक निलेश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. फळ प्रक्रिया उद्योग, संघर्ष, प्रयोग आणि यशाची कहाणी, स्वप्नांना जोड उद्योगाची. नक्की ऐका सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ॲपवर.
3: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM 103.6 MHz News on AIR या मोबाईल ॲपवर सायंकाळचे 6:30 झाली आहेत. श्रोतेहो, ही वेळ आहे भक्तिगीतांची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली शांता शेळके यांची रचना, संगीत साथ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: कोणतंही कर्ज नाही, मोठं भांडवल नाही, पण जिद्द, गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर उभा राहिलाय यशस्वी प्रक्रिया उद्योग.
2: कोणताही व्यवसाय छोटा नसतो, मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर यश नक्की मिळेल.
1: सुकळवाड येथील उद्योजक हर्षल हिंदळेकर यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात आकाशवाणीच्या विशेष मुलाखतीत. संवादक निलेश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. फळ प्रक्रिया उद्योग, संघर्ष, प्रयोग आणि यशाची कहाणी, स्वप्नांना जोड उद्योगाची. नक्की ऐका सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुणा ढेरे यांची रचना. गायक स्वर आहे सुरेश वाडकर यांचा. संगीत साथ मिलिंद जोशी यांची.

0: स्वरांचा ताल लयींचा संस्कृतीचा सुरेला लोकवारसा लावणीची थिरकती चाल फुगडीची लय पोवाड्याचा जोश गोंधळ गीतांची रंगत संगत लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 93.6 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर.
1: श्रोते हो, सुवर्ण स्वर हर्ष नकाशे यांच्या निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत उद्या सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

अनुराधा पौडवाली यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची रचना आत्ताच आपण ऐकलात. संगीतबद्ध केली होती नंदू होणप यांनी. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेला संत तुकाराम यांचा अभंग. संगीतसाथ पांडुरंग दीक्षित यांची.

उषा अत्रे, दशरथ पुजारी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील यशवंत देव यांची देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकाल विविध भारती वाहिनीच्या प्रसारणाचा. आता काही जाहिराती आणि संदेश. तर श्रोते हो, आता रजा द्या आपला सहप्रवासी सचिन दर्पेयास. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके आप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर. हर घर

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान

0: जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन, 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य घोडीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खोबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एकसमान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
0: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच्या खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे. म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPI म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून दोन आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली जे अभिमानास्पद आहे.
0: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं, मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर, ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणित करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकार जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
0: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला, त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
3: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने, तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळं जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलीट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेलं आहे, त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली. ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्लाला सुद्धा पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
0: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
3: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय आपण. स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजींनी ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली. आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्को मध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. डीआरडीओ, इस्रो आणि एचएएल ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं, आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबरमध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये. आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
0: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
3: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप्स भारतात आहेत परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर स्कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक डीआरडीओचे एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट तसे स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःच्या कंपनी सुरू करायला लागलेले आहेत. आणि त्यांना हे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझं शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 6/16 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026. आजच्या कार्यक्रमात शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी बोलणार आहोत. शेळीपालन हे आपल्याकडे अगदी पूर्वापारपासून केलं जात आहे. छोट्या प्रमाणामध्ये असणारे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे मर्यादित स्वरूपामध्ये शेळ्यांचं पालन केलं जातं. परंतु आजकाल आपण बघतो की शेळीपालन हे मोठ्या प्रमाणावर बंदिस्त असेल किंवा अर्धबंदिस्त असेल अशा पद्धतीने सुद्धा हे शेळीपालन केलं जातंय. पण या शेळीपालनामध्ये काही वेळेला समस्या येत असतात. मग या समस्या टाळून आपण त्यांचं चांगल्या प्रकारे कसं नियोजन, व्यवस्थापन, निगा कशी राखू, या सगळ्याच गोष्टी या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा शेळीपालनाच्या दृष्टीने खूप महत्वाच्या ठरत असतात. तर नेमकी काय आहे ही शेळीपालनाची पंचसूत्री, काय त्याचं महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सलील हांडे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता जेव्हा आपण ही पंचसूत्री म्हणतोय तर नेमकी काय आहे ही पंचसूत्री, काय सांगाल?
2: हां, शेळीपालन आता हा जो आपण बघितलं की अल्पभूधारक किंवा भूमिहीन अशा लोकांनी बऱ्यापैकी हा व्यवसाय आत्मसात केला किंवा उदरनिर्वाहासाठी शेळीपालन करतायत.
1: बरोबर.
2: परंतु जसजसं ह्या शेळी पालनातील महत्व आणि त्याची वाढती मागणी लक्षात आली किंवा मांस उत्पादनासाठी अतिशय चांगलं शेळीपालन हा एक व्यवसाय आहे.
1: बरोबर.
2: तर या व्यवसायाकडे अनेक जण आकर्षित झालेले पाहायला मिळतात. परंतु बऱ्याचदा काय होतं, काही आयक्यू माहिती किंवा अनेक सामाजिक माध्यमे आहेत यांच्यापासून बऱ्याचदा
1: त्याच्यावर पाहिलं जातं
2: आणि त्याच्यातून मग एक शेळीपालन व्यवसाय चालू करायचा, याच्यामुळे बरेच मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होतात.
1: बरोबर.
2: मात्र बऱ्याचदा काही गोष्टींचा त्यांना नक्की उलगडा होत नाही आणि काही भ्रामक किंवा कमी माहिती यांच्याद्वारे मग त्याच्यातून हा शेळीपालन व्यवसाय चालू तर करतात, परंतु बऱ्याचदा मग त्याच्यामध्ये तोटा होतो किंवा मग तो परवडेनासा होतो.
1: बरोबर.
2: आणि अपेक्षित असं त्यांना जे उत्पन्न मिळायला हवं ते मिळत नाही. आणि मग या शेळीपालनाकडे जर आपल्याला नक्की फायदेशीर किंवा व्यावसायिक दृष्टी बघायचा असेल त्याची एक पंचसूत्री म्हणूया आपण, अशा प्रकारे त्याच्यावर आपल्याला अगोदरच विचार करून त्याच्यावर अभ्यास करून आणि मग हा शेळी पालनाचा व्यवसाय चालू करावा असं आहे. तर या शेळी पालनाच्या जे 5 आपण सूत्रे म्हणूया पंचसूत्री, याच्यामध्ये ठळक बाबी म्हणजे शेळ्यांच्या जातींची निवड, नंतर त्यांचं आहार व्यवस्थापन, तसेच त्यांचं गोठा बांधणी व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापन,
1: बरोबर,
2: या 5 महत्वाच्या बाबींचा समाविष्ट होतो.
1: नक्कीच. बरोबर आहे. आता सर तुम्ही म्हणालात की जातींची जी निवड आहे तर ही करताना खर तर म्हणजे खूप काळजी घेणं पण गरजेचं आहे, नाही का?
2: हो नक्कीच. कारण काय, बऱ्याचदा आपण बघतो नवनवीन जाती किंवा संकर करून नवीन जातींची निर्माण केली जाते अधिकाधिक वजन वाढीसाठी वगैरे, अशा बऱ्याच म्हणजे बाजारात जाती उपलब्ध आहेत. परंतु शेतकरी बांधवांनी जेव्हा शेळीपालन व्यवसाय चालू करायचं ठरवलं तर आपला जो भाग आहे तो कुठल्या हवामानात येतो,
1: बरोबर,
2: तिथलं हवामान कसं आहे आणि त्या हवामानास जी जात योग्य ठरेल,
1: बरोबर,
2: तिचं योग्य संवर्धन होऊ शकेल अशाच जाती आपण निवडाव्यात,
1: बरोबर,
2: जेणेकरून मग पुढे जाऊन त्या शेळ्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये काही आपल्याला धोका किंवा त्यांच्यामध्ये आजार पसरतात किंवा योग्य ती वजन वाढ मिळत नाही अशा पद्धतीने मग आपल्याकडे आपण
1: व्यवस्थापनामध्ये म्हणजे अडचणी
2: येतात किंवा अपेक्षित असं वजन वाढ होत नाही, त्यांच्यापासून मग पुनरुत्पादन होत नाही. मग अशा प्रकारे जर हवामान अनुसरून जर जातींची निवड आपण केली तर ते अतिशय चांगलं आहे. म्हणजे असं एक उदाहरण आपण घ्यायचं ठरवलं की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे, हा थोडासा उष्ण कोरडा प्रदेश आहे, मग त्या ठिकाणी उस्मानाबादी ही एक अतिशय चांगली शेळीची जात आहे. त्याच्यानंतर मग आपण काही दुसरा भाग पाहिला नाशिक वगैरे भाग, तिथली जी स्थानिक जात आहे तिथे संगमनेरी जात आहे किंवा कोकणात मग कोकण कन्याळ आहे, या प्रकारचा अभ्यास आपण जर केला आणि स्थानिक जातींची निवड केली. आता यातून जर उस्मानाबादी शेळी बद्दल आपण बोललं तर शेळीची जात पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण तिची योग्य चालू शकते, म्हणजे तिचं चांगलं संगोपन आपण करू शकतो. म्हणजे या ज्या आपण बाहेरून शेळ्या आणतो किंवा इतर राज्यांमध्ये आहे ते त्या त्या हवामानाला पोषक आहेत, त्यामुळे निश्चितच जातींची निवड ही एक अतिशय महत्वाचा भाग या शेळी पालनातील आहे. आता जातींची निवड तर झाली, पण या जातींमधील जेव्हा आपण शेळ्या निवडतो म्हणजे मादी आणि नर ह्या सुद्धा खूप अचूकपणे निवडाव्या लागतो, कारण पैदाशीसाठी जे आपण प्राणी निवडतो किंवा शेळ्या निवडतो यांची एक वेगळी अंगकाठी आहे किंवा त्यांचा मजबूत बांधा, त्यांचे सर्व अवयव एकदम चांगले असावेत, म्हणजे जेणेकरून पुढची पिढी किंवा त्यांची पिलं जी जन्माला येतील ती चांगल्या दर्जाची येतील, त्यांचं वजन झटपट वाढेल आणि व्यवसाय आपला हा तर त्यांच्या वजनावर किंवा मांस उत्पादनासाठी करत असल्यामुळे आणि निश्चित दुधासाठी पण काही शेळ्या आपण पाळतो तर त्याच्यामध्ये मग त्या पद्धतीच्या जाती आपण
1: निवडायला पाहिजे. बरोबर, म्हणजे आपल्याकडचं हवामान भौगोलिक परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे निवड करायला हवी,
2: योग्य निवड आपण करायला.
1: बरोबर. आता सर शेळी पालनामध्ये मुख्य म्हणजे आहार व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं ठरतं.
2: हो अर्थात, कारण काय जवळपास 60-70% हा खर्च जो आहे तो आपला आहारावर होत असतो कुठल्याही पशुपालनात. मग याच्यामध्ये आहार व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे, कारण काय आहारावरच त्या शेळीचं आरोग्य, त्याचे वजन, त्यांची सर्व उत्पादन पुनरुत्पादन हे अवलंबित आहे. त्यामुळे शेळी पालन चालू करण्यापूर्वीच आपल्याकडे चाऱ्याची व्यवस्था आहे का, मग ती कशी करता येईल, मग आपण किती शेळ्या पाळणार आहोत, त्याच्यासाठी किती चारा लागेल, याचं आपल्याला गणित मांडावे लागेल, अभ्यास करावा लागेल. मग याच्यामध्ये ओला चारा आला म्हणजे हिरवा चारा आला, सुका चारा आला आणि मग काही प्रमाणात थोडस वजन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी थोडा खुराक आणि खनिज मिश्रण द्यावं लागेल.
1: बरोबर.
2: मग आता बऱ्याचदा काय होतं, खूप महागडा चारा घेऊन किंवा जास्त किमतीचा खुराक वगैरे घेऊन आपण त्या शेळी पालनात जर वापरला तर मग तो काही फायदेशीर होत नाही असं बऱ्याचदा दिसून येतं. मग शेळीला किती खुराक लागेल, तिची आवश्यकता किती त्या शेळीला वजनानुसार, म्हणजे छोटे पिल्ल असतील, मोठ्या शेळ्या असतील, नर असतील, यांचा अभ्यास करून त्या त्या प्रमाणातच त्यांना चारा द्यायला हवा, म्हणजे तो कमी पडता कामा नये आणि अधिकही होता कामा नये, कारण अधिक दिला तर त्यातून उपयोग तर काही नाही परंतु खर्च वाढणार आहे. मग हा खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याकडे जो ओला चारा किंवा आपण हिरवा चारा म्हणतो त्याच्यामध्ये मग मका आहे किंवा इतर पिक आहेत, त्याच्यानंतर लसूण घास आहे, बरसीम आहे, अशा प्रकारचे प्रथिनयुक्त चारे ते पण घेऊ शकतो.
1: बरोबर.
2: नंतर काही नेपियर जातीची गवत आहे आणि मग आपल्या शेताच्या बांधाच्या कड्याने काही झाडे आपल्याला लावावी लागतील, कारण शेळी हा असा प्राणी आहे तो बऱ्याच प्रकारचा चारा किंवा झाडे झुडपे यांचा खाऊन त्याचं उत्पादन मांसात करत असतो, त्यामुळे हदगा असेल, शेवरी असेल किंवा शेवगा असेल किंवा जे काही आपल्या भागामध्ये जी
1: गिरीपुष्प
2: फणसुली या सर्व वृक्षांची लागवड जर केली ज्यांचा पाला शेळ्या खात आहेत आवडीने, मग त्याच्यावरचा आपल्याला चाऱ्याचा खर्चही वाचवतो आणि मग अशा प्रकारे आपण चाऱ्यावरचा खर्च कमी करू शकतो. त्याच्यानंतर मग काही वाळलेला चारा आहे मग त्याच्यात कडबा असेल तो कुटी करून देऊ शकतो, काही थोड्याफार प्रमाणात थोडा शुष्क चारा आहे याचा सुद्धा वापर करू शकतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे खनिज मिश्रणे. बऱ्याचदा काय होतं, खनिज मिश्रण किंवा जी खनिज पाहिजेत किंवा व्हिटॅमिन्स
1: जीवनसत्व
2: मिळत नाही, मग त्यांच्या वाढीवर परिणाम होतो, त्यांच्या प्रजननावर सुद्धा परिणाम होतो. मग अशा प्रकारे खनिज मिश्रण आपण थोडस त्यांना खुराकामधून द्यायला हवे, म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून योग्य ते पिल्ले आणि त्यांचा काही प्रॉब्लेम येणार.
1: बरोबर. आता सर शेळ्यांसाठी आपण बघतो की गोठा असेल तर त्याची बांधणी किंवा ते व्यवस्थापन जे आहे तर हे नेमकं कसं असायला हवं?
2: हो, आता कुठलंही पशुपालन करताना आपल्याला त्यांचा निवारा ह्या महत्वाची गोष्ट आहे. आता शेळी हा प्राणी तसा पाहिला तर कोरडवाहू भागातला आणि दिवसभर चरून असा आहे, फक्त संध्याकाळच्या वेळी त्याला थोडस संरक्षित असं एक निवाऱ्याची गरज
1: असते.
2: परंतु काय झालं, आता हा व्यवसाय व्यावसायिक झाला पशुपालन, तसं तसं जागा कमी झाली आणि मग त्याप्रमाणे हा बंदिस्त किंवा मग अर्धबंदिस्त या स्वरूपात याला स्वीकारलं गेलेलं आहे मोठ्या प्रमाणात. आणि मग अशा प्रकारे अर्धबंदिस्त जरी आपण शेळी पालन करायचं ठरवलं तर त्यासाठी योग्य निवारा देणं गरजेचं आहे. परंतु मग असं नाही की आपण खूपच आधुनिकतेच्या नावाखाली गोठ्यावर प्रचंड खर्च करायचा आहे,
1: बरोबर,
2: तो उपयोगाचा नाही. मग आपला साधा गोठा असावा, परंतु गोठा बांधणे
1: गरजेचं आहे, ते असणं
2: आवश्यक आहे. मग त्याची बांधणी करताना आपल्याला दिशा ही ठरवावी लागेल,
1: बरोबर,
2: म्हणजे गोठ्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, भरपूर सूर्यप्रकाश आला पाहिजे. मग अशा ठिकाणी पूर्व पश्चिम लांबीचे गोठे न करता उत्तर दक्षिण लांबीचे केले तर पूर्वेकडचं ऊन किंवा पश्चिमेकडून येणारा वारा हा भरपूर येतो. परंतु समजा कोकण भाग आहे ते खूप पाऊस पडतो तर अशा ह्याच्यात थोडस मग आपल्याला पाऊस आत येऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी मग आपण प्लॅस्टिकचे पडदे किंवा ताडपत्री हे वापरू शकतो. तसेच उन्हाळ्यात जर उष्णता कमी करायची असेल तर आपल्याकडे गोनपाट असतात त्यांचे पडदे करू शकतो. त्यांना खूपच आता आपण
1: सध्या
2: प्रचंड उष्ण
1: खूप आहे
2: आणि मग हा कमी करण्यासाठी त्या बाडदानांवर ओलं पाण्याचा शिडकाव करू शकतो किंवा त्या गोठ्यामध्ये काही स्प्रिंकलर्स किंवा पाणी शिंपडण्यासाठी व्यवस्था करू शकतो. आणि जर सिमेंटचे पत्रे असतील किंवा पत्रे असतील धातूचे तर ते खूप तापतात, मग याच्यासाठी त्याच्यावर काही आपल्याला आच्छादन टाकता येईल, म्हणजे वाळलेला चारा असेल किंवा वाया गेलेला चारा याच्यापासून काही ताट्या बनवून वगैरे किंवा नारळाच्या झावळे असतील याच्याने काय होईल, गोठ्यातलं तापमान आपल्याला कमी ठेवता येईल. आणि यासाठी गोठा बांधणी करतानाच आपण जागा निवडतानाही अतिशय
1: योग्य प्रकारे निवडायला हवी
2: जेणेकरून पावसाळ्यात तिथे पाणी साचता कामा नये. कारण शेळी हा कोरड्या हवामानात आणि त्यांना कोरडं वातावरण खूप आवडतं.
1: अच्छा,
2: पाणी आणि चिखल असेल तर त्या वातावरणात संपर्कात आले तर ते ताबडतोब आजारी पडतात. बऱ्याचदा त्यांना सर्दी निमोनिया सारखे आजार होतात, खुरांमध्ये काही इन्फेक्शन्स होतात. मग ही काळजी आपण घ्यायला हवी. आता गोठा बांधणी करताना साधं मटेरियल वापरून जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. जमीन जी आहे गोठ्याची त्याच्यावर पण जास्त खर्च करता कामा नये. अगदीच काँक्रीटीकरण करणे किंवा लाद्या टाकणे याच्यापेक्षा मुरुम टाकून ते धुमसून घ्यावे किंवा मग विटांचा थर द्यावा,
1: बरोबर,
2: म्हणजे त्याचं जे पाणी आहे किंवा मूत्र आहे ते शोषलं जाईल आणि गोठा कोरडा राहील आणि यातून खर्च पण कमी होईल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोठा बांधताना गोठ्याची उंची. बऱ्याचदा शेतकरी बांधव काय करतात, गोठ्याची उंची कमी ठेवतात.
1: अच्छा,
2: ती कमी न ठेवता साधारणतः आपण ए टाईप म्हणजे दोन्ही बाजूला उतारा असणारा छप्पर देतो तर मधल्या भागाची उंची 12-15 फूट असावी आणि भिंतीच्या बाजूची उंची ही साधारणतः 9-11 किंवा 12 फुटापर्यंत द्यावी. आणि भिंती पूर्ण न बांधता 1-2-3 फूट भिंती बांधून बाकीचं जागा जाळीने बंदिस्त करावी, म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश येईल, आतले जे काही वायू तयार झालेले आहेत मग मिथेन असेल मूत्रातला अमोनिया असेल हा सर्व गरम झालेले विषारी वायू बाहेर पडतील आणि बाहेरून आत खेळती हवा राहील.
1: बरोबर.
2: आणि ह्याचा सगळा परिणाम हा आरोग्यावर होत असतो आणि त्याच्यावर वजन वाढ ही अवलंबून असते, प्रजनन हे सुद्धा त्यावरच अवलंबून असतं. तर ही सर्व काळजी घेतली आणि कमीत कमी खर्चात उत्कृष्ट गोठा, मग त्यात गव्हाण आली, गव्हाण साधारणतः 1.5 फुटापर्यंत उंचीची बांधून घेतली आणि 1 फूट रुंदीची केली की त्याच्यामध्ये ते खाद्य टाकता येईल जेणेकरून ते खाद्य वाया जाणार
1: नाही.
2: आणि बऱ्याचदा आपण पाहतो शेळ्यांमध्ये एक त्यांची हॅबिट असते की त्यांना असं वरच खायला आवडतं. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की शेळ्या जेव्हा चारायला जातो तेव्हा ते दोन पाय वर करून झाडाचा पाला किंवा झुडपांचा पाला खाताना दिसतात. या पद्धतीने जर आपल्याकडे काही ओला चारा असेल हिरवा तर तो दोरीच्या साह्याने एक ठराविक अंतरावर उंचीवर बांधून ठेवला तर तो सुद्धा शेळ्यांना खायला आवडतो आणि त्यातून वाया जाण्याचं प्रमाण पण खूप कमी होतं.
1: नक्कीच बरोबर. म्हणजे अशा प्रकारे गोठ्याचं व्यवस्थापन करायला हवं. सर आता याच्यामध्ये आरोग्य व्यवस्थापन हे तर आहेच खूप महत्वाचं, त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
2: आरोग्य व्यवस्थापनात आता आपण जसं बघितलं की चांगल्या जातीवंत शेळ्या आणि अतिशय चांगल्या नर मादे आपण निवडल्यात, परंतु त्यांची काळजी आता आपल्याला घ्यायची. त्यांचं वेळेवर म्हणजे जंताचं औषध देणे, लसीकरण करणे. काही शेळ्या आजारी पडलेल्या दिसतील, काही त्यांच्यामध्ये लक्षणं असतील, ते ताबडतोब या शेळ्या बाजूला करायला पाहिजेत. बरेचसे रोग असे आहेत की एक लागण एका शेळीपासून दुसऱ्या
1: संसर्गजन्य आहे,
2: तर मग त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. अशा शेळ्या ताबडतोब बाजूला करायला पाहिजेत आणि त्यांना योग्य ती ट्रीटमेंट आपण पशुवैद्यकांकडून
1: द्यायला
2: ताबडतोब द्यायला, म्हणजे आपलं भविष्यात होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल.
1: बरोबर.
2: त्याच्यानंतर मग परजीवी म्हणतो, परजीवींमुळे तर भरपूर नुकसान होऊ शकतं. म्हणजे नुसतं त्यांच्या रक्त शोषणे याच्यापुरतं मर्यादित नाही, तर या परजीवींमुळे अनेक रोगांचा प्रसारही त्या शेळ्यांमध्ये होत असतो. मग यांचं सुद्धा निर्मूलन आपल्याला करावं लागेल. मग त्याच्यासाठी गोचिड निर्मूलन आहे, किंवा मग काही डबकी साचत असतील तिथे हे परजीवी वाढतात, किंवा गोठ्यात कायम ओलावा असेल तर तिथेही वाढतात. मग आपल्याला काळजी घेणं आणि निर्जंतुकीकरण करणे, मग यासाठी गोठ्यामध्ये मध्ये मध्ये चुन्याची पावडर ही टाकावी. म्हणजे काय, गोठा कोरडाही होतो आणि निर्जंतुकीकरणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: बरोबर.
2: तर या प्रकारे आपण जर काळजी घेतली आणि घरगुती उपचार ठीक आहेत त्यापुरते, परंतु योग्य पशुवैद्यकांकडून वेळीच उपचार करून घेतले की भविष्यात जी हानी होणार आहे किंवा बऱ्याच वेळा रोगांची लागण एकदम झपाट्याने पसरते आणि त्यात बऱ्याच शेळ्या दगावतात, मग हे होऊ नये म्हणून आपण योग्य ती काळजी
1: घ्यायला पाहिजे. बरोबर. आता सर अजून एक महत्वाची बाब म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, परंतु जेव्हा विक्री व्यवस्था असते किंवा जे पणन आपण म्हणतो, तर या व्यवस्थापनासंबंधी काय काळजी, म्हणजे कसं करायचं असतं ते?
2: हो, कारण आता आपण तर ही सर्व काळजी घेऊन अतिशय चांगल्या प्रकारच्या शेळ्या किंवा आपल्याकडे विक्रीस उपलब्ध आहे, परंतु आपण जर शेळी पालन चालू करण्यापूर्वीच या व्यवसायातील विक्रीच्या संधी ज्या आहेत त्या बघून ठेवायला पाहिजेत. म्हणजे कुठली बाजारपेठ आपल्याला जवळ आहे, कोणत्या प्रकारचे प्राणी आपल्याला विकायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काही लोक शेतकरी ईद साठी बोकड पैदास असं हे शेळी पालन करतात. बऱ्याचदा काय होतं, ईद साठी एक वर्षाच्या वरचे बोकड त्यांचीच विक्री होऊ शकते. आता शेळी पालनात जर पाहिलं तर तीन चार टप्पे महत्वाचे आहेत. म्हणजे पिलाचा जन्म ते 3 महिन्यापर्यंत, इथे दुधावर त्यांचं सगळं
1: अवलंबून आहे.
2: त्याच्यानंतर साधारणतः 3 महिन्यानंतर हे चारा खायला सुरुवात करतात. मग हा चारा अतिशय व्यवस्थित त्यांना दिला पाहिजे. नंतर याच कालावधीमध्ये त्यांचं वजन झपाट्याने वाढत असतं, मग यांना प्रथिन युक्त चारा दिला पाहिजे, खनिज मिश्रणे दिली पाहिजे. आणि साधारणतः 9-10 महिन्यापर्यंत किंवा वर्षाच्या आतमध्ये यांचं 20-25 किलो वजन अपेक्षित आहे किंवा झालं पाहिजे, तरच ते व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला विक्रीस किंवा परवडतं. मग ईदच्या बोकड जास्तीत जास्त वजन आणि 1 वर्षापेक्षा वर. बऱ्याचदा काय होतं, सगळे शेतकरी हे ईद साठी लक्ष ठेवून ही पैदास करतात आणि मग एकदम मालाची आवक झाली किंवा शेळ्यांची आवक झाली की बाजारपेठ घसरते आणि बऱ्याचदा मग परवडत नाही म्हणून परत शेतकरी बांधव विक्री करत नाही. मग परत पुढच्या ईद साठी त्यांना 1 वर्ष सांभाळावं लागतं. तर हे न करता एक 20-25% एवढेच ईद साठी तयार करावेत. काही शेळ्या किंवा काही नर म्हणा माद्या म्हणा या पैदाशीसाठी विक्री कराव्यात. कारण दुसऱ्या शेतकऱ्याला जर शेळी पालन चालू करायचं आहे तर त्याला पैदाशीचे नर माद्या लागतात, मग त्यांच्यामध्ये जास्त आपल्याला उत्पन्न किंवा किंमत मिळते. आणि मग तिसरा भाग आहे की मांसासाठी. मग असे 3 टप्प्यात आपण जर केले तर आपल्याला व्यवस्थित त्याचं मूल्य मिळेल आणि बाजारातल्या संधी नक्कीच शोधल्या पाहिजे. म्हणजे स्थानिक बाजारपेठ असतील किंवा कुठे विक्री करण्यास अजून आपल्याला स्कोप आहे किंवा ह्या संधी निश्चित शेतकरी मित्रांनी बघून ठेवल्या पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि गणित हे मात्र मांडलं पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच. कारण विक्री व्यवस्थापन जर चांगलं असेल तर नक्कीच त्यांना मिळणारा फायदा पण त्याच्यात जास्त आहे.

0: त्यासाठी एकदम कडक नियम असतात, त्या पद्धतीनेच ते शेळी पालन
1: झालं पाहिजे,
0: करायला पाहिजे.
1: बरोबर. जे सर एकंदरीत ही जी पंचसूत्री आहे ही शेतकऱ्यांनी अवलंबणं खरं तर आजच्या काळाची
0: गरज आहे.
1: कारण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवायचा आहे किंवा शेळ्यांपासून तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे,
0: उत्पादन घ्यायचं आहे,
1: तर ह्या सगळ्या
0: पद्धतींचा अवलंब करावा लागेल.
1: अगदी.
0: नाहीतर अर्धवट माहिती किंवा चुकीच्या माहितीने जर आपण ते शेळी पालनात पडलो तर मात्र मग बऱ्याचदा आपण बघतो की मग शेतकऱ्यांना तो परवडेना असा होतो किंवा मग तो
1: नुकसान होतं त्यांचं बरंच.
0: तर हे सर्व टाळण्यासाठी या पाच मूलभूत गोष्टींचा पहिलाच म्हणजे शेळी पालन चालू करण्यापूर्वी केला पाहिजे आणि मगच त्या क्षेत्रात
1: यायला पाहिजे. बरोबर. सर एकंदरीतच ही शेळी पालनाची पंचसूत्री खरंच म्हणजे जे नव्याने व्यवसाय करणार आहेत त्यांनी जर चांगला अभ्यास केला आणि तुम्ही आता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या चुकीच्या पद्धतीनं तुम्ही माहिती घेऊन हा व्यवसाय करू नका. आणि त्यांचा आहार आहे, त्यांच्या जातींची निवड आहे, परत आरोग्य आहे आणि विक्री व्यवस्थापन अर्थातच हे महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी खूप शेळी पालनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा
0: आहेत. आता ह्याच्यात बऱ्याचदा आपण माग बोललो की जे काही माहिती मिळवतात शेतकरी बांधव आणि त्यातून या व्यवसायात पडण्याचा प्रयत्न करतात तर त्यासाठी आपल्याकडे महाविद्यालय आहेत, पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा काही कृषी विज्ञान केंद्र आहे, या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगली माहिती शास्त्रीय दृष्टिकोनात माहिती मिळेल. आणि तिथे जर काही
1: वेळेला प्रशिक्षण सुद्धा
0: असतात किंवा तिथे प्रशिक्षण घेऊ शकतात, तिथे जाऊन माहिती घेऊ शकतात,
1: प्रक्षेत्र भेटी असतात,
0: प्रक्षेत्र भेटी सुद्धा असतात. शेतकरी मित्रांनी प्रक्षेत्र भेटी सुद्धा दिल्या पाहिजेत, त्यातून त्यांना इतर प्रक्षेत्रावर काही अडचणी येतात किंवा काय उपाययोजना कराव्यात याचाही आपल्याला अभ्यास करता येतो.
1: बरोबर.
0: आणि मग हे सर्व करून निश्चितच शेळी पालन
1: यशस्वीपणे
0: करू शकतो.
1: नक्कीच. सर आज आपण इथे आलात आणि या शेळी पालनाची जी पंचसूत्री आहे खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते आत्ता आपण ऐकली.

सैराट या सिनेमातला अजय गोगावले यांनी गायलेलं हे गीत होतं आणि याबरोबरच होते हो माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे। शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील। विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे। नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे। 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं। महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे। या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती। या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं। व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली। रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या ॲनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCIनं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूज पेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश.
विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आजचे कलाकार आहेत ऋषिकेश गांगुर्डे, यांचं गायन आपल्याला ऐकता येणार आहे. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.
1: ये है विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार.